0: ಕೃಷಿ.
1: ನಮಸ್ತೆ ಕ್ಲಾಸ್, ಟಿಬಿ ಕೋ ಹರಾನೆ ಕಿ ಕ್ಲಾಸ್ ಮೇ ಆಪ್ಕಾ ಸ್ವಾಗತ್ ಹೈ. ಔರ್ ಆಜ್ ಕಿ ಕ್ಲಾಸ್ ಮೇ ಹಮ್ ಸೀಖೆಂಗೆ ಕಿ ಕೈಸೆ ಟಿಬಿ ಪೇಷಂಟ್ಸ್ ಕೆ ಸಾಥ್ ಪೇಶ್ ಆನಾ ಚಾಹಿಯೆ, ಬಿಲ್ಕುಲ್ ಏಕ್ ದೋಸ್ತ್ ಕಿ ತರಹ, ಹೈ ನಾ ಟೀಚರ್ ಜಿ?
2: ರೈಟ್ ಸರ್, ಆಪ್ನೆ ಬಿಲ್ಕುಲ್ ಸಹಿ ಕಹಾ, ಕ್ಯೂಂಕಿ ಟಿಬಿ ಕಾ ಇಲಾಜ್ ಸಂಭವ ಹೈ. ಟಿಬಿ ಛೂನೆ, ಹಾಥ್ ಮಿಲಾನೆ ಸೆ ನಹೀ ಫೈಲ್ತಾ. ಟಿಬಿ ಮರೀಜೋ ಸೆ ಮಿಲಾಯೆ ದೋಸ್ತಿ ಕಾ ಹಾಥ್, ನಾ ಕರೇ ಭೇದಭಾವ.
1: तो आप समझ गए, टीबी से कीजिए दुश्मनी, टीबी के मरीजों से दोस्ती, क्योंकि टीबी से हम सबको मिलकर लड़ना है. तो आइए इस क्लासरूम का संदेश ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाएं और टीबी को हराएं. देखिए, टीबी हारेगा, देश जीतेगा.
3: सुनो सुनो मेहरबान कदरदान, मम्मी पापा दादा दादी चाचा चाची बहनों भाइयों अड़ोसी पड़ोसी आंटी अंकल, मेरी बात पर भी दो जरा ध्यान.
4: अरे टीकू, स्क्रिप्ट में मेरा डायलॉग है, तुम ढोल बजाओ, मैं बताती हूँ. सुनो